जी साईं मुंहिंजा, असांजे पूरे मुल्क पाकिस्तान में ऐं सुहारी सुहिणी सिंध जे मथां बिल्कुलु ककर छायल आहिनि, ऐं किथे बरसाति आहे त किथे नाहे, किथे कणकण आहे त किथे सिर्फ़ आसमान ते झुड़ जा ककर छायल आहिनि, ऐं पूरी सिंध में किथे मौसम गरम आहे, किथे बुट आहे त किथे वरी बरसाति सां गॾु जेको आहे सो थधिड़ी हवा बि आहे। बहरहाल मौसम जेका जुड़ियली आहे, ए काफ़ी ॾींहनि खां जेका मौसमियात खाते वारा ॿुधाइनि था त इहा मौसम 31 पंहिंजो जुलाई त हलंदी, त उन जे करे हर कोई पंहिंजो कंहिं फसलनि खे किथे फ़ाइदो आहे, किथे फसलनि खे नुक़सान आहे, त बरसाति जे हवाले सां चवंदा आहिनि त थोरी तयारी बि कजे, ऐं चवंदा आहिनि त उहो की कजे जेको मींहं वसंदे कमु अचे। बहरहाल पंहिंजे कमनकारनि खे थोरो माण्हू उकलाए रखे, ऐं बरसाति खां बचाव बि ज़रूरी आहे, छो त मौसम जेको इहे मॉनसून जी जेका बरसाति आहे, हीअ जेका मौसम बरसाति जी आहे, इन में माण्हू हर लिहाज़ खां पंहिंजो ख़्यालु रखे, पंहिंजे माल मता जो, पंहिंजे फसल जो, पंहिंजे ॿारनि जो। बहरहाल हीअ मौसम जेको आहे सो किथे थधिड़ी, किथे गरम, किथे कीअं हुई, जेके पंहिंजो मनंदो सखीरण जो कलाम आहे त हिन मौसम में गॾु यार हुजे, पयूं बूंदूं वसनि ऐं बहार हुजे।

ऐं डॉक्टर पिंपल एंटीएक्ने ट्यूब जी सभ खां बेहतरीन ॻाल्हि इहा आहे त ही मेडिकेटेड ट्यूब आहे ऐं जड़ी बूटियुनि सां तयार थियल आहे ऐं उन खां अलावा आयुर्वेदिक फार्मूलो आहे ऐं ही तव्हांजे सिर्फ़ दाणनि जो ख़ात्मो न बल्कि तव्हांजे चेहरे ते जेके दाणनि जा निशान हूंदा आहिनि या फिर रिंकल्स आहिनि या फिर कोई चोर जो निशान आहे कोई सड़न जो निशान आहे अहिड़ी तरह जा जेके प्रॉब्लम्स आहिनि तव्हांजे फेस ते तव्हां चाहियो था भई ख़तम थियणु घुर्जनि त तव्हां डॉक्टर पिंपल एंटीएक्ने ट्यूब जो इस्तेमाल करे सघो था ॾाढो परफेक्ट ट्यूब अथव मां पाण पर्सनली यूज़ करे ॾिठो आहे ऐं कोई बि हिकिड़ो बि एक्ने निकिरी वेंदो आहे न बसि तव्हां उन ते झट सां डॉक्टर पिंपल एंटीएक्ने ट्यूब लॻाए छॾियो एॾो थदो थदो वीआईपी वीआईपी तव्हांखे अहसास ॾींदो पर लॻाइण खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पंहिंजो फेस वॉश करणो आहे पंहिंजा हथ चङे तरीक़े सां क्लीन कयो हथनि खे क्लीन करे पोइ तव्हां डॉक्टर पिंपल एंटीएक्ने ट्यूब पंहिंजे फेस ते अप्लाई कयो सॼे चेहरे ते नाहे लॻाइणो जिते जिते एक्ने आहे निशान आहे ऐं कोई बि कट जो निशान आहे को सड़न जो निशान आहे उन उन एरिया ते लॻायो ऐं पोइ तव्हां छॾे ॾियो तव्हां ॾींहं में ॿ टे दफ़ा लॻाए सघो था यानी कि तव्हांखे घणा सफ़ा घणा एक्ने आहिनि त पोइ तव्हां सुबुह मंझंदि ऐं शाम जो लॻायो न त तव्हां सुबुह जो ऐं राति जो लॻायो सही आहे हीउ ॾाढो वीआईपी ट्यूब अथव तव्हां हिनखे ट्राए करे ॾिसजो ऐं ईअं आहे त मतिलबु तव्हां लॻाईंदा त तव्हांजी स्किन जे अंदरि मतिलबु जेको आहे न जज़्ब थी वेंदो ऐं तव्हां अहिड़े तरीक़े सां लॻायो त तव्हांजे एक्ने जे मथां नज़र अचे डॉट डॉट करे लॻायो त तव्हांजी स्किन ते सफ़ा वीआईपी तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो तव्हांजा सभु प्रॉब्लम्स दूर थी वञनि था जॾहिं तव्हां वाइटेश ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमालु कयो था सो वाइटेश ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमालु लाज़मी कयो जीअं तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे मिली वञे ऐं तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराइण चाहियो था त पोइ तव्हांजे लाइ नंबर आहे जनाब साईं मुंहिंजा नंबर लाज़मी डायल कयो नंबर डायल कंदा त तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर ते ही तव्हां प्रोडक्ट्स अवेलेबल थी वेंदा सो नंबर आहे 03 12 50 25 907 ॿियो नंबर आहे 033-27-38-43-09 ही नंबर तव्हां डायल कयो पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल करायो तव्हां कॉल या मैसेज छॾे ॾियो हिकिड़ो त हू तव्हांजे एरिया में अवेलेबल कराए छॾींदा उन्हनि खे तंग न कंदा कयो बाबा मिस कॉल ॾेई ॾेई भॼी न वेंदा कयो कंजूसी न कयो एतिरी उन्हनि खे हिकिड़ो मैसेज छॾे ॾियो हू पाण सम्झी वेंदा त किथे किथे जेको आहे न वाइटेज जा प्रोडक्ट अवेलेबल न आहे असांखे अवेलेबल कराइण घुर्जनि ठीकु आहे त उन्हनि जी थोरी हेल्प कयो जीअं हुननि वीचारनि खे बि आसानी थी वञे ऐं उन्हनि खे ख़बर पए त किथे किथे अञा ताईं असांजा प्रोडक्ट अवेलेबल कोन थिया आहिनि सो बिल्कुलु तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया वाइटेश एंड स्किन ब्यूटी शो स्पॉन्सर्ड आहे वाइटेश ब्यूटी प्रोडक्ट्स एंड स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स लॻायो था कोन ॿुधायो त सही ख़बर त पवे

खूबसूरती जी हिफाजत भी कंदा ऐं उन खां अलावा डी स्किन ब्यूटी क्रीम जी अगरि ॻाल्हि कई वञे त डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे हिन खे तयारी ख़ासि करे अहिड़े तरीक़े सां कयो वियो आहे जंहिंजे माण्हुनि जी स्किन काफ़ी सेंसिटिव हूंदी आहे ऐं हू को डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमाल करे सघो था ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका सेंसिटिव स्किन जे मुताबिक़ तयार थियल आहे फुल जनाब आयुर्वेदिक फार्मूलो आहे मेडिकेटेड फार्मूलो आहे हिन जे अंदरि जेको आहे न सभु उहे चीज़ूं एड थियल आहिनि जेके तव्हांजी स्किन जे अंदरि ताईं वञी तव्हांजी स्किन खे रिपेयर कंदियूं तव्हांजी स्किन जो ख़्यालु रखंदियूं ऐं तव्हांखे हमेशह जे लाइ खूबसूरत बनाए छॾींदियूं सो मर्द हुजनि मायूं हुजनि तव्हां सभु डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करे सघो था उन खां अलावा मज़ीद जी ॻाल्हि आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन जो फेस वॉश बि मिली रहियो आहे ॿई चीज़ूं साण लॻायो ऐं उन खां अलावा डी इस्तेमाल में तव्हांखे ब्यूटी क्रीम लाज़मी तव्हां ट्राए करे ॾिसो ऐं उन खां अलावा जेको आहे अगरि तव्हां बि चाहियो त बाबा असांजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल हुजनि ही तमामु प्रोडक्ट्स नथा मिलनि त तव्हांखे डायल करणो आहे 033-27-38-43-09 ऐं ही नंबर अगरि न लॻे त तव्हां ॿियो नंबर डायल करे सघो था जेको आहे 03-12-50-25-907 ही नंबर तव्हां डायल कयो जी तव्हांजे लाइ आसानी थी वञे बसि तव्हां पंहिंजे क़रीबी ॾियो ऐं उतां वञी तव्हां डी या वरी डी स्किन बल्कि तव्हां वाइट एज जा प्रोडक्ट बि उते अवेलेबल कराए सघो था सो अवेलेबल करायो ऐं इस्तेमालु कयो ऐं सुहिणा सुहिणा थी वञो।